आगे देखो दौजल है पाछे हरे अंगूर, जिससे उपजे तिस्ते दिल से काट काट सच परपूर, आपे मेल मिला वही साचे महल हदूर। साहे साहे तुझ सम्मला कदे ना विसारे हो, जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो, मन तन तेरा तू तन गर्भ निवार।

आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किछ नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाए, हर किसे त्यावो।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, पार कमावा जे तुद पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ।

सुख दाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावणिया औवारी जियो वारी सुख सह समाध लगावणिया जो हर सेवे थे सदा सोहे शोभा सुर सुहावणिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावणिया सबको सच्चे हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूके फेरा जा तुद पावे ता नाए रचावे तू आपे नाउ जपावणिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक स्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावणिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निद नाम वसया मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावणिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावणिया सदा सदा साचे तुझ सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक स्यो मन रहा समाए मन मने मन है मिलावणिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम वसे।

तो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रसिया गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुणसारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन